रसिक मंडळी हो नमस्कार. ए एम टू वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यम ए एम टू. रसिक मंडळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात धर्मवीर या मूवीमधलं गाणं आहे. आस्वाद घेऊया अष्टमी.

रसिक मंडेहो, लग्न सीझन चालू असल्याने कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत वैशाली सामंत आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया लगीन घटिका.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही वाजवणार आहोत सध्या अरी आंबेडकर यांचे समुद्र आवाजात आस्वाद घेऊया द टायटल सॉन्ग फ्रॉम द मूवी फुलवंती.

रसिक मनी कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत अमित राज, वैशाली सामंत आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात झिम्मा तू या मूवीमधलं गाणं आहे. पुन्हा झिम्मा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.